भैया आधा दारू तो है गल भैया आधा दारू तो है गल भैया तू पिछैया मैं तो नाच तेरे संग संग भैया ओ भैया ओ भैया।